0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसु तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार, वयम श्रुणवंत स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE कनसु. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 32. प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: गुड मॉर्निंग, तुम्ही येऊन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे रविवार 20 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. स्वच्छ मन, स्वच्छ विचार आणि स्वच्छ परिसर या तीन गोष्टी जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. मारिया चक्रीवादळ आल्याने या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान 2975 लोकांचं निधन झालं. बुर्कीची लढाई झाल्याने 1965 भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले. घटनाचीच आहे साल होत 1965. युक्रेन मधील होलोकॉस्ट, 2 दिवसात किमान 3000 ज्यू लोकांची हत्या केली गेली. दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. प्रयार गोपालकृष्णन भारतीय राजकारणी यांचा जन्म आजचाच. महेश भट मार्कंडेय काटजू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रमेश सक्सेना क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच. राजेंद्र पुरी भारतीय व्यंगचित्रकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राजेंद्र गोयल भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे यांचाही जन्म आजचाच आहे. द ना गोखले चरित्र वाङ्मयाचे संशोधक यांचाही जन्म आजचाच. श्रीराम शर्मा भारतीय तत्वज्ञानी आणि कार्यकर्ते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा 90.4 FM KLE कनसु भक्तिमय सकाळ.
1: आला रे आला, आला रे आला, आला रे आला, आला रे आला, आला रे आला.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनोधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वासाने काम करा. एखादे प्रलंबित काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींची प्रेमाने संवाद साधा. वृषभ रास. आर्थिक बाबतीत शिस्त ठेवणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खरेदी टाळा. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मिथुन रास. नवीन माहिती आणि नवीन कल्पना मिळण्याचा दिवस आहे. मात्र किंवा सहकाऱ्यांशी संवादातून एखाद्या प्रश्नाचे समाधान मिळू शकते. कर्क रास. भावनिक विषयांमध्ये घाई करू नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढा. सिंह रास. नेतृत्वाची जबाबदारी येऊ शकते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मात्र इतरांच्या मतांचाही आदर करा. कन्या रास. नियोजन आणि शिस्त यामुळे दिवस अधिक चांगला जाईल. आरोग्यासाठी आहार आणि विश्रांतीकडे लक्ष द्या. या होत्या सहा राशीने आणखीन एक छानसं भक्ती गीत. एकत्र वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. KLV 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा, गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि शांत संवाद साधा. वृश्चिक रास, एखाद्या जुन्या विषयावर नव्याने विचार करण्याची संधी मिळेल. रागापेक्षा संयमाला महत्व द्या. धनुरास, आज अध्यात्म वाचन किंवा ज्ञानवृत्तीसाठी वेळ द्यायला आवडेल. नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा. मकर रास, कामाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. योग्य वेळापत्रक तयार करून काम केल्यास ताण कमी होईल. कुंभ रास, सामाजिक किंवा सेवाभावी कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या छोट्याशा मदतीचा कुणाला तरी मोठा आधार मिळू शकतो. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहू 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण भावनिक बुद्धिमत्तेबद्दल चर्चा करणार आहोत. भावनिक बुद्धिमत्ता अधिक तितकी तणावग्रस्तता कमी. भावनिक हुशारी म्हणजे तुमच्या भावना अक्कल हुशारीनं उपयोगात आणता येणं. भावनांची स्वतःच्या आणि इतरांच्याही समज आणि उमज, उपयोजन आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे भावप्रज्ञा किंवा भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आणि त्याचं मापन म्हणजे इमोशनल कोशंट, EQ. माणसाचं एकमेकाशी वागण्याचं कौशल्य किंवा माणसामाणसामधलं मानसशास्त्र म्हणजे सोशल इंटेलिजन्स किंवा सामाजिक बुद्धिमत्ता. आणि त्याचं मापन म्हणजे सोशल कोशंट, SQ. माणसाचं यश आणि सुख दोन्हीही बुद्ध्यांकावर म्हणजे IQ वर फक्त 20% आणि इतर गोष्टींवर विशेषतः भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांकावर 80% अवलंबून असतं. जगात तीनच गोष्टी आहेत, आपण स्वतः, इतर व्यक्ती आणि परिस्थिती. यात काहीतरी न्यून किंवा धोका, असुरक्षितता यांची जाणीव होते तेव्हा ताण येतो. ज्यांचा EQ SQ चांगला असतो ती माणसं अर्थातच कौशल्यानं स्वतःला, इतरांना आणि परिस्थितीला मॅनेज करणं, त्यातील समस्या ओळखणं आणि त्यावर चपखल उपाय शोधून मात करणं हे सहज करू शकतात. अर्थातच तणावग्रस्तता टाळू शकतात. बुद्ध्यांक म्हणजे IQ जन्मदत्त असतो, तो फारसा बदलता येत नाही. भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक म्हणजे EQ आणि SQ मात्र जीवनभर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी वाढवता येतो. EQ आणि SQ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, म्हणूनच EQ आणि SQ हे परस्परावलंबी आहेत. जी माणसं अतिबुद्धिमान असूनही आयुष्याच्या परीक्षेत अयशस्वी ठरतात त्यांचा EQ आणि SQ कमी असतो. फक्त IQ किंवा बुद्ध्यांक खूप असणं प्रत्यक्ष आयुष्यात सुखी आणि यशस्वी होण्यासाठी पुरेसं आणि उपयोगी ठरत नाही. इमोशनल इंटेलिजन्ससाठी 5 मूलभूत क्षमता मानल्या गेल्या आहेत. 1 स्वतःला ओळखणं, 2 स्वतःला मॅनेज करणं, 3 समाजातील इतर लोकांना ओळखता येणं, समाजातील लोकांना अथवा नात्यांना मॅनेज करणं, आणि 5 समानुभूती. आपण स्वतः एखादी भावना अनुभवली नसली तर तीच भावना दुसऱ्याला वाटते आहे हे कसं समजून घेता येणार. त्यामुळंच इमोशनली इंटेलिजंट असण्यासाठी आधी स्वतःच्या भावनांचं विश्लेषण करता येणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आगीत हात होरपळतो, भासतो आणि आगाग होते, हा अनुभव घेतल्याशिवाय तो त्रास दुःख निवारणासाठी काय करायचं हे कसं कळणार. भाजल्यामुळं नेमकं काय आणि कसं वाटतं ते पुस्तकात वाचून, ऐकून किंवा बुद्धी आणि विचार वापरून कल्पना करणं यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव फार वेगळा असतो. भावनांचा अनुभव घेणं आणि त्या ओळखणं यात खूप मोठा फरक आहे. आपण सर्वजण भावनांचा अनुभव घेतो पण फार थोडे जण त्या भावना प्रत्यक्ष ओळखतात. जी माणसं स्वतःच्या भावनांचा अनुभव घेतात, त्या ओळखतात आणि त्यांच्या मनात स्वतःच्या भावनांबाबत स्पष्टता असते, त्यांची भावनिक बुद्धिमत्तेची पातळी उच्च असते, म्हणजेच इमोशनल क्वोशन किंवा EQ जास्त असतो. तुम्ही तुमच्या भावना ओळखू शकत असाल तर तुम्ही तुमच्या भावनांचे नियंत्रणही करू शकता आणि इतरांच्या भावनाही ओळखू शकता किंवा सह अनुभूती समानुभूती घेऊ शकता, जेणेकरून तुमची सामाजिक बुद्धिमत्ताही वाढते. यालाच SQ किंवा सोशल क्वोशन म्हणतात. इतरांना काय वाटतं हे जाणण्याची क्षमता म्हणजे सह अनुभव. बोलल्या जाणाऱ्या शब्दांच्या विरुद्ध असणाऱ्याही निशब्द सूचना वाचता येण्याची क्षमता ही माणसाच्या मनात आणि परिस्थितीत खरोखर काय घडतं आहे हे समजण्यासाठी मदत करते, त्यामुळे ताण येत नाही. लक्षात घ्या, ही क्षमता म्हणजे तुमची करिअर, मैत्री, विवाह, प्रेम, नातेसंबंध, मुलांचं संगोपन, नेतृत्व, व्यवस्थापन, व्यावसायिक क्षेत्र यातील यशाची गुरुकिल्ली आहे. सोशल क्वोशन किंवा SQ हे सोशल इंटेलिजन्स म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता मोजण्याचं साधन आहे. यात 100 हे सरासरी गुण मानले जातात. सर्वसाधारण लोकांचा एसक्यू 85 ते 115 असतो. 140 पेक्षा एसक्यू जास्त असलेली माणसं सोशली इंटेलिजंट समजली जातात. एसक्यू 85 पेक्षा कमी असला तर माणसाला मित्र जमवायला, संवाद साधायला तितकंसं जमत नाही. सहज नोकरी मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही किंवा त्यात प्रमोशन बढतीही मिळत नाही. त्यांचे नातेसंबंध फारसे उपयुक्त नसतात. टेबलावर बसून करायची किंवा एका ठराविक पद्धतीनं विशिष्ट क्रमानं करायची कामं ज्यात फारसे निर्णय घ्यावे लागत नाहीत, इतरांशी संबंध फार थोडा येतो किंवा येत नाही तेवढीच त्यांना जमतात. हाताखालच्या लोकांकडून कामं करून घेणं किंवा बॉसची मर्जी सांभाळणं त्यांना अवघड वाटतं. 128 पेक्षा जास्त एसक्यू असलेली माणसं विक्री कौशल्य किंवा संवाद कौशल्य सहज आत्मसात करतात व मार्केटिंगचं काम किंवा नेतृत्व व्यवस्थापनाचं काम उत्तम प्रकारे करू शकतात. जगभरातील वेगवेगळ्या संस्था संघटनांनी त्यांचे सर्वोच्च किंवा उच्चपदस्थ अधिकारी कोण असावेत हे ठरवताना स्वतंत्रपणे ज्या क्षमतांना प्राधान्य दिले त्याच्यावर बारकाईने नजर टाकल्यास असं लक्षात येतं की वरच्या पातळीवरील नेतृत्वासाठी इमोशनल सोशल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची मानली गेली. येथे बुद्ध्यांक व तांत्रिक कुशलता हा निकष कमी महत्त्वाचा मानला गेला, जो खालच्या पातळीवरील कामांसाठी मात्र यशाची हमी देणारा असतो. एकंदरीत तुम्हाला नोकरी मिळते ती IQ आणि तुमच्या डिग्रीमुळं, मात्र बढती मिळते ती मात्र EQ SQ म्हणजेच भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांकामुळं. EQ SQ मानसशास्त्रीय चाचण्यांच्या सहाय्यानं मोजता येतात आणि योग्य प्रयत्नांनी ते वाढवता येतात. लक्षात घ्या, तुमचं सुख आणि यश दोन्हीही भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांकावर किंवा EQ SQ जवळजवळ 80% अवलंबून असतं. तेव्हा EQ आणि SQ वाढवण्याच्या प्रयत्नांना लगेच सुरुवात करा. शुभस्य शीघ्रम. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वणधोनी 90.4 FM KLE कणसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत ADHD बद्दल. ADHD म्हणजे नेमकं काय आणि काय होतं याच्यामध्ये, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. आणि तसेच KLE जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल.
0: आज आपण शाळेचे विद्यार्थी म्हणजे जवळपास 4 ते 18 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल स्पेशली बोलणार आहोत. तर ADHD म्हणजे नेमकं काय, तिथून सुरुवात करूया.
1: ADHD हा एक फार कॉमन प्रकार आहे, बहुधा लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. अतिशय लहान वयात याची लक्षणं आपल्याला दिसून येतात. ADHD म्हणजे काय की अटेन्शन डेफिसिट म्हणजे मनोएकाग्रतेची कमतरता किंवा लक्ष कमी देणं. आणि हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता. तर हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारची लक्षणं आपल्याला दिसून येतात. एक तरी लक्ष कमी देणं म्हणजेच मनोएकाग्रतेची कमतरता, चंचलता आणि अति आवेश. तर ह्या 3 प्रकारचे सिम्पटम्स अतिशय कॉमनली मुलांच्या मध्ये दिसून येतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 3 ते 4% मुलांच्या मध्ये हा प्रकार दिसून येतो. म्हणजे 100 ऍटलीस्ट 3 ते 4 मुलांना हा प्रकारचा प्रॉब्लेम असू शकतो. वर्गात जर 50 मुलं असतील तर 1-2 मुलं डेफिनेटली ADHD ने त्रस्त असतात. तर हा एक कॉमन प्रकार आहे, अगदी लहान वयात आपल्याला दिसून येतो आणि वेळेच ओळखणं फार गरजेचं असतं.
0: मग काय अशी लक्षणं आपण सांगू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की हे ADHD मधला प्रकार आहे?
1: सर्वात महत्वाची लक्षणं म्हणजे पालकांना मूल जेव्हा चालायला सुरू करते किंवा पळायला सुरू करते त्यावेळेला दिसून येतात. जसं की मुलाची चंचलता फार आहे, एका जागी शांत बसू शकत नाही किंवा सारखी धावपळ करतो किंवा फार उड्या मारणं, वर चढणं किंवा अति आवेश म्हणजे काय की मध्ये मध्ये बोलणं, कुठेही वाट बघणं म्हणजे अगदी मनावर येणं, वाट बघण्याची क्षमता अतिशय कमी असते किंवा अतिशय उद्वेगानं रिॲक्ट करणं म्हणजे भरपूर राग येणं. अगदी 3-4 वय असलं तरी मुलाला राग अनावर होणं म्हणजे वस्तू फेकून देणं, मारणं किंवा ढकलून देणं, ओढणं, चावणं किंवा डोकं बडून घेणं, तर अशा प्रकार अति आवेशाचे बिहेवियर. तर हा एक प्रकार झाला, चंचलता आणि अति आवेश. त्याचबरोबर जसजसं मूल वाढत जाईल, 3.5-4 वर्ष होईल, शाळेला जायला सुरू करेल, तर तिथे लागते की मुलाला एका जागी बसणं आणि लक्ष देणं. तर मनोएकाग्रता आणि लक्ष देणं कमी ही महत्वाची लक्षणं असू शकतात. ते आपल्याला कसं दिसून येते की मूल ऍटलीस्ट 15-20 मिनिटं एका जागी बसू शकत नाही किंवा काही ऍक्टिव्हिटी दिली जसं कलर करणं, पझल सोडवणं, शेप्स वगैरे सॉर्ट आउट करणं, तर त्यात भरपूर इंटरेस्ट घेत नाही. अगदी 1-2 मिनिटं करेल आणि लगेच दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये चेंज करेल. त्याचबरोबर विसरणं फार, म्हणजे आता शाळेला घेऊन गेलेल्या वस्तू, पेन्सिल, इरेझर, शार्पनर वगैरे रोजच हरवून येणं, बॉटल्स हरवून येणं, कधी कधी वह्या पुस्तकं बॅगही न घेता येणं, व घरात अतिशय अभ्यास घेणं म्हणजे आई वडिलांच्या अगदी एकदम डिफिकल्ट काम होऊन जाते. का म्हणजे मूल घरी अभ्यासाला बसू शकत नाही, एका जागी बसणं फार डिफिकल्ट होतं. तर अशा प्रकारची ही मनोएकाग्रतेची कमतरता, चंचलता आणि अति आवेश असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या वयानुसार आपल्याला दिसून येतात. काही तर लक्षणं ज्या मुलांना ADHD असते, तर गर्भवती मातांनाही ते समजून येते की हा अतिशय पोटात असल्यापासूनच याची धडपड आणि इतक्या लाथा मारायच्या की तेव्हापासूनच मला समजून येते की हे मूल जरा चंचल आहे आणि हायपर ऍक्टिव्ह आहे. तर आधी अगदी गर्भाशयातल्या एक्सपिरियन्स पासून ते मूल 3-4 वर्ष वयाचं असेल, तर मग जसं मूल वाढत जातं तस तसं थोडी लक्षणं चेंज होत जातात. तर 4-5 वर्ष वयापर्यंत सगळी मुलं थोडीफार चंचल असू शकतात, पण थोड्या वेळाने क्लासरूम मध्ये ऍडजस्ट होतात, टीचरांचं ऐकायला सुरू करतात, अगदी न लिहिण्यापासून 10-15 मिनिटं बसून लिहिणं, वाचणं ह्या गोष्टी करायला सुरुवात करतात. पण ज्या 1 महिना उलटला, 2 महिने उलटले तरीही ह्या गोष्टी होत नसतात, तेव्हा मग आपल्याला विचार करावा लागतो की हे ADHD ची लक्षणं असू शकतात. मग नंतर सावकाश काय होते की चंचलता कमी होत जाते. वय वाढल्याप्रकारे चंचलपणा कमी होतो, मूल एका जागी बसू शकतं. पण जसजसं अभ्यास वाढायला लागतो, मुलं 4th, 5th, 10th पर्यंत तिथं मग काय होतं की वेगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात की आता अभ्यास वाढलाय म्हणजे आपल्याला भरपूर वेळ एका जागी बसून अभ्यास करावा लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल, त्यात कमतरता येणं. त्यामुळे मूल फक्त 5-10 मिनिटं एका जागी लक्ष केंद्रित करू शकते आणि डिस्ट्रॅक्ट फार लवकर होतो की काही बारीक सारीक आवाज आला की लक्ष विचलित होणं
0: बरोबर
1: आणि पुन्हा आपल्याला अभ्यास अजिबात जमत नाही. पण 40 मिनिटाच्या वर्गात किंवा अर्ध्या तासाच्या अभ्यासाच्या वेळेत फक्त 5-10 मिनिटं आपण अभ्यास करू शकतो किंवा काही ऍक्टिव्हिटी करू शकतो, तर हा प्रकार दिसून येतो. त्याचप्रकारे प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन म्हणजे दुसऱ्या दिवशी येणारी एक्झाम एका आठवड्यानंतर असू दे किंवा एक महिन्यानंतर असू दे, त्याची पूर्वतयारी आणि प्लॅनिंग ह्यामध्ये कमतरता. मुलं अतिशय ज्या मुलांना ADHD असतो ते प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ह्याच्यामध्ये फार मागे पडतात आणि अगदी शेवटच्या मिनिटाला कामं उरकणं म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी थोडंफार बसून अभ्यास करणं प्लॅनिंग करणं सातत्याने तुम्हाला दिसून येते की हे प्लॅनिंग ऑर्गनायझेशन कमी असल्यामुळे ही मुलं घरातही भरपूर ओढून घेतात की टॉवेल नीट नाही ठेवला, दप्तर असंच टाकलं, युनिफॉर्म नीट नाही ठेवला, सांगितलं ऐकत नाही किंवा लक्ष देत नाही, तर हे कंप्लेंट्स सारखे आपल्याला समजून येतात. आपल्याकडे जेव्हा ते डॉक्टरांच्याकडे किंवा क्लिनिकला येतात तेव्हा 2-3 कारणामुळे येतात. एक तरी वर्गात त्यांचं बिहेवियर, वर्गात मूल लक्ष देत नाही, अभ्यास पूर्ण करत नाही, दुसऱ्या मुलांना डिस्टर्ब करतो किंवा भरपूर बोलणं असतं किंवा राग अनावर होतो, ही वर्गातली लक्षणं झाली. मग टीचर्स कधी कधी मुलांना ओळखतात हा प्रकार आणि ते डॉक्टरांच्याकडे पाठवून देतो. दुसरं घरात ही कधी कधी मुलं भरपूर त्यांचा राग अनावर होतो किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, अभ्यासात मागे पडायला सुरू करतात, अशा लक्षणामुळे ते डॉक्टरांच्याकडे रेफर केले जातात. तर ही सामान्यतः ADHD ची लक्षणं आहेत.
0: बरं, मग आता एवढी सगळी जी लक्षणं आपण सांगून दिलीत सर, त्याच्यामध्ये काही लक्षणं अशी आहेत की ती स्वभावामध्ये मानली जातात, म्हणजे कदाचित आपण असं म्हणू की हा आता जास्त उड्या मारतोय किंवा एका जागेला थंड बसतच नाही किंवा ऐकत नाही किंवा राग लगेच येतोय किंवा हट्टी आहे, हे सगळं स्वभावामध्ये पण मोडू शकतं. मग तो जो डिफरन्स आहे तो कसा आपण लक्षात घ्यावा?
1: तर अगदी महत्वाचा प्रश्न आहे की 4-5 वयातली मुलं ही चंचल असू शकतात, थोडी मुलं स्वभावानेही रागिष्ट असू शकतात.
0: बरोबर.
1: पण आपल्याला हे बघावं लागतं की आपण जेव्हा ADHDचं निदान करतो त्यावेळेला जे सिम्पटम्स आहेत किंवा जी लक्षणं आहेत ती ऍटलीस्ट 6 लक्षणं असायला पाहिजेत.
0: अच्छा.
1: जी आता मी सांगितली की अति आवेश, चंचलपणा किंवा मनोएकाग्रतेची कमतरता, अशी भरपूर 12-18 लक्षणं आहेत, त्यातली मिनिमम 6 लक्षणं असायला पाहिजे. फक्त राग येत असेल तर आपण त्याला ADHD करत नाही किंवा फक्त जम्प करत असेल तर नाही, पण त्याच्याबरोबर जर एका जागी बसू शकत नाही, भरपूर डिस्ट्रॅक्ट होतो किंवा विसरतो भरपूर गोष्टी किंवा राग भरपूर येतो, अशी 18 जी लक्षणं आहेत त्यातली 6 लक्षणं जर असतील आणि ती फक्त घरात असतील तरी आपण त्याला ADHD म्हणत नाही.
0: अच्छा.
1: ऍटलीस्ट ती घरात आणखी दुसऱ्या एका कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये, शाळेत असू दे किंवा जेव्हा मूल ट्युशन मध्ये असतं किंवा रिलेटिव्ह कडे असतं, अशा
0: सेमच राहिला.
1: हा, मग ऍटलीस्ट 2 सिच्युएशन मध्ये आणखी मिनिमम 6 लक्षणं असली तर त्याला आपण ADHD असं म्हणू शकतो. आणि महत्वाचं काय आहे की फक्त ह्या लक्षणामुळे नुसतं मूल जर जम्प करत असेल, खेळत असेल, त्याच्याने काही त्याच्या अभ्यासात किंवा वाढीत किंवा मैत्रीत किंवा घरामध्ये त्याच्याने काही परिणाम होत नाहीयेत, दुष्परिणाम होत नाहीयेत, पण जर लक्षणामुळे अभ्यासात मागे पडत चालले, मूल मार्क्स अगदीशय कमी येत आहेत किंवा मुलांच्या मध्ये इतका अनपॉप्युलर झालंय की मुलं त्याच्याशी खेळणं बंद केलेत किंवा घरात त्याच्यामुळे इतका मनस्ताप होतोय लोकांना की सगळं घरचं वातावरण बिघडलंय, मग अशा लक्षणामुळे जे काही दुष्परिणाम होतात तेव्हा आपण त्याला ADHD असं निदान करू शकतो.
0: ओके. म्हणजे ही सगळी जी लक्षणं आहेत ती फक्त स्वभाव न मानता एकापेक्षा जास्त ठिकाणी सेम आढळून आली तर आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करावं.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: मग सर, ADHD मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरती कसा परिणाम होऊ शकतो?
1: शैक्षणिक कामगिरीत आणि शैक्षणिक आपण शिक्षणात नीटनेटकं करावं, चांगले उत्तम गुण यावेत, त्यासाठी सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो की कॉन्सन्ट्रेशन असणं, अभ्यासात लक्ष देणं, कॉन्सन्ट्रेशन करणं. कॉन्सन्ट्रेशन जेव्हा कमी असतं तर मुलं काय करतात की अभ्यासात मागे पडायला सुरू होतात. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन आणि प्लॅनिंग त्याच्या इथेही मागे पडायला सुरू करतात. मग काही मुलांना काय होतंय की डिस्ट्रॅक्शन जेव्हा जास्त असते, वर्गात भरपूर मुलं असतात, आवाज भरपूर येतो, तेव्हा डिस्ट्रॅक्शन भरपूर असल्यामुळे त्यांना कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. तेच जर शाळेनंतर कुणी 1-to-1 त्यांच्याशी बसून करून घेतला अभ्यास किंवा स्मॉल ग्रुपमध्ये अभ्यास करून घेतला तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी चांगलं असू शकते. तर असं दिसून आलेलं आहे की ज्या मुलांना ADHD असते ते ऑन एन एव्हरेज 20-30% गुण त्यांचे कमी होतात.
2: अच्छा.
1: आणि जर ह्याला आपण प्रॉपरली मदत केलं तर हे गुण त्यांचे वाढू शकतात. तर ह्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात अभ्यासावर परिणाम दिसून येतो.
2: मग त्यांना नेमक्या कोणत्या अशा अडचणी येतात अभ्यास करताना?
1: एक तरी विसरणं, दुसरं बसण्याची क्षमता कमी असणं, म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट की मन इतकं चंचल आहे की अभ्यासासाठी बसणं आणि अभ्यास करणं हा इंटरेस्ट कमी होतो. त्याचबरोबर एकदा अभ्यासाला बसलं की आपण कंटिन्युअसली फोकस करू शकत नाही. तिसरं अभ्यास करत असेल तरी लवकर विसरून जाणं, का म्हणजे लक्ष दुसरीकडे जास्त.
2: बरोबर.
1: त्याच्यानंतर मग एक्झामच्या वेळेला जे काही प्रिपरेशन वगैरे पाहिजे मग त्यातही मागे पडतात मुलं, का म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग नाही झालेलं आहे. 6 सब्जेक्ट आहेत, ते कशी वाटणी करून आपण कसं करावं, कुठल्या सब्जेक्टला जास्त महत्व द्यावं, कुठल्या सब्जेक्टला कमी महत्व द्यावं, तर हे जे प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्येही मुलं मागे पडतात. तर ह्या सगळ्या कारणामुळे मग त्यांचा डेफिनेटली इफेक्ट शैक्षणिक परफॉर्मन्सवर.
2: अच्छा. मग याच्यामध्ये शिक्षकांनी कशी मदत करावी अशा मुलांना?
1: हा एक महत्वाचा भाग आहे की ह्या जी मुलं ADHDने त्रस्त आहेत किंवा जी फोकस करू शकत नाहीत, ट्रीटमेंटचा एक महत्वाचा भाग असा आहे की क्लासरूम मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, क्लासरूम मॅनेजमेंट किंवा शाळेमध्ये मुलांना काय मदत मिळायला हवी. सगळ्यात महत्वाचं आहे की ही मुलं भरपूर डिस्ट्रॅक्ट लवकर होतात.
2: बरोबर.
1: त्यामुळे त्यांना शिक्षकांच्या जवळ बसवणं. मी म्हटलं की 50 मुलांचा वर्ग असेल तर 1-2 मुलं असतात ज्यांना ADHD असतो, तर त्यांना शिक्षकांच्या अगदी जवळ बसून घेणं, आणि नुसतं जवळ बसून घेणं नव्हे तर थोडं लक्ष देणं. मोठा वर्ग असतो शिक्षकांना कधी कधी डिफिकल्ट होतं, पण ऍटलीस्ट 10-15 मिनिटातून एकदा की मूल काय करते, बरोबर लिहितं का नाही, कुठल्या तरी वेगळ्याच विचारात डिस्ट्रॅक्ट झालंय, ते बघून ओळखून त्यांना ट्रॅकवर आणणं. त्याचबरोबर लहान गोष्टींना मुलांची तारीफ करणं, की अगदी एक वाक्य लिहिलं तरी व्हेरी गुड, छान लिहिलंय. पनिशमेंटपेक्षा या मुलांना आपण दिलेली बक्षीस, त्याचबरोबर चांगला फीडबॅक ज्याला म्हणतो आपण, तो फार महत्वाचा असतो आणि तो काम करतो. शिक्षकांनी मुलं जर भरपूर चंचल असतील, म्हणजे एका जागी शांत बसू नाही शकत असतील, तर त्यांना वर्गातली काही जबाबदाऱ्या देणं, बोर्ड क्लीन करणं, बॅग्स एकत्र आणून ठेवणं, मॉनिटरिंगचं काम करणं, वया गोळा करणं, अशा जबाबदाऱ्या त्यांना द्याव्या लागतात. ह्या मुलांचा स्वभाव इतका चंचल असतो की ते सारखं बाथरूमला वगैरे जाण्याचा प्रयत्न करतात, एका जागी बसणं त्यांना अतिशय रेस्टलेस फील होत असतं. मग अशा मुलांना स्पोर्ट्समध्ये एनकरेज करणं, फ्रिक्वेंट ब्रेक देणं, अगदी तारीफ त्यांची, म्हणजे लहान सण विषयांना जे काही चांगलं करतात त्याच्याबद्दल त्यांची तारीफ करून त्यांना ट्रॅकवर आणणं महत्वाचं असतं.
2: मग अशा मुलांमध्ये सर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी काय करू शकतो, म्हणजे कोणत्या गोष्टी त्यांना उपयोगी ठरू शकतात?
1: ह्याचे 3 मुख्य भाग आहेत. एक तरी पालकांनी काय करावं, वर्गात त्यांना काय मदत मिळावी, त्याचबरोबर काही अशी औषधं गोळ्या आहेत का किंवा ट्रीटमेंट आहे का ज्याच्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं आणि हायपर ऍक्टिव्हिटी कमी होऊ शकते. वर्गातला भाग तर आम्ही ऑलरेडी डिस्कस केलाय. पालकांनी काय होते की मूल इतकं चंचल आहे, काही ऐकत नाही, एका जागी बसत नाही, अभ्यास मागे पडते, त्यामुळे सारखं लक्ष त्यांचं मुलांना टोमणे मारण्यात किंवा नेगेटिव्ह कमेंट देण्यात किंवा तू हे बरोबर नाही केलंयस किंवा तू नेहमी दप्तर इथंच फेकतो किंवा फ्लश करत नाही किंवा क्लीन ठेवत नाही, ह्याच्याने सुरुवात येते बोलणं. आणि त्याच्यामुळे काय होते की मुलाचं इरिटेशन आणखी वाढत जातं. मग हे आपल्याला कुठेतरी थांबवावं लागतंय पालकांनी. पालकांनी ज्या वेळेला मूल लहान सहान काम करेल त्याला अतिशय चांगलं शाबाशी देणं, मला आवडलं तू आज इथं ठेवला किंवा आज हे केलास किंवा आज होमवर्क कम्प्लीट केलास, मला आवडलं, व्हेरी गुड, अशा प्रकारे मुलाला प्रोत्साहन देणं तेही फार महत्वाचं आहे. नेगेटिव्ह कमेंट्स पेक्षा पॉझिटिव्ह कमेंट्स आणि तारीफ प्रशंसा करणं छोट्या छोट्या गोष्टींना ते महत्वाचं आहे. मुलांचा कॉन्सन्ट्रेशन कमी असतो, त्यांना अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगणं, जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते अगदी सोपे सांगणं, जसं की तू वाईट वागतोस हे मुलाला काही समजत नाही सांगितलेलं, त्याचप्रकारे तू फार मोठ्याने बोललास हे मुलाला समजू शकते. असे हे सोडून मुलाला समजेल त्या भाषेत पालकांनी समजवावं लागेल. त्याचबरोबर एक मुलाचं रुटीन हवं की शाळेनंतर मुलाला 1-2 तास फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये त्याची हायपर ऍक्टिव्हिटी चॅनलाइज होईल, नंतर मग अभ्यासाचा वर्ग किंवा घरातील अभ्यास, असं एक फिक्स्ड टाइम टेबल असणं फार गरजेचं असते. ज्या मुलांना टाइम टेबल नसतो ती फारच अतिचंचल होतात किंवा घरात राहून बोर होतात आणि त्यानंतर मग इरिटेशन आणि त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी वाढते. झोप ह्या मुलांना फार महत्वाची असते, तर पालकांनी अगदी बेड टाईम ठरवून 7-8 तास मिनिमम झोप व्हावी हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर हाय शुगर कंटेंट ज्याला म्हणतो आपण, किंवा ज्या कृत्रिमरित्या ॲड केलेले शुगर्स जसे चॉकलेट्स, बिस्किट, बेकरी प्रोडक्ट्स, त्याचबरोबर आर्टिफिशियल केमिकल्स ज्या अन्नपदार्थात असतात, हे फूड्स आणि हाय शुगर कंटेंट हे सायंटिफिकली आपल्याला माहीत आहे की ह्याच्यामुळे हायपर ॲक्टिव्हिटी वाढते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. ते पालकांनी नियंत्रित करायला हवं, त्याच्यापासून मुलांना परावृत्त करायला हवं. स्क्रीन यूज आजकाल फार झालं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांचं स्क्रीन यूज किंवा ज्याला आपण म्हणतो फोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट हे यूज दिवसातून 1-1.5 तासापेक्षा जास्त असेल, तर त्या मुलांनाही कॉन्सन्ट्रेशन कमी होणं आणि ADHDची लक्षणं दिसून येणं हे फार कॉमनली दिसून येते. तर हा पालकांनी करण्याचा भाग. तीसरा महत्त्वाचा भाग आहे की ADHDसाठी थेरपी असतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अटेन्शन वाढवण्याच्या ऍक्टिव्हिटीज. दुसरं कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, जे कुठलंही बिहेवियर असू दे, अभ्यासाची ऑर्गनायझेशन असू दे, प्लॅनिंग असू दे, ते आपण कसं करावं, रिमाइंडर्स कसे ठेवायचे ज्याच्यामुळे आपल्याला वेळोवेळी आपली कामं संपवता येतील. चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे मेडिसिन्स. ADHD हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा बाल मनोरुग्ण ह्या शाखेत ट्रीटमेंट अवेलेबल झाले. जवळजवळ 90 वर्ष झाली ह्या गोष्टीला आणि तेव्हापासून ही औषधं वापरली जातात. अमेरिकेत एक काळ असा होता की 3-4% मुलं ही औषधं घेत होती ज्या मुलांना ADHD होत. तर आजही ही औषधं अवेलेबल आहेत आणि ज्या मुलांना अतिशय ह्या प्रकारामुळे त्रास होतोय, डिस्टर्बन्स होतोय क्लासरूममध्ये किंवा घरामध्ये, तर ही औषधं अतिशय सेफली वापरली जातात. त्याच्यामध्ये मिथाईल फेनिडेट, ॲम्फिटॅमिन अशी 2-3 औषधं आहेत जी फार कॉमनली भारतातही अवेलेबल आहेत आणि वर्ल्ड वाईड कुठेही गेला तरी हीच औषधं वापरली जातात. आणि ही औषधं वापरल्यामुळे मुलाची कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वाढते.
2: अच्छा.
1: आणि मग त्याचा उपयोग ओव्हरऑल बिहेवियर सुधारण्यासाठी, अभ्यासात चांगले गुण येण्यासाठी आणि दुसऱ्यांना त्याच्यामुळे त्रास कमी होण्यासाठी होऊ शकतो. तर अशी ही पालकांनी करण्याची ऍक्टिव्हिटीज, वर्गात होणारी ऍक्टिव्हिटीज आणि ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये मेडिसिन आणि थेरपी आली.
2: ओके.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: मग ही औषध आपल्याला कायमच घ्यायची असतात की थोड्या दिवसांनी हे कंट्रोलमध्ये येतं?
2: महत्त्वाचा प्रश्न आहे. ADHD हा एक असा प्रकार आहे की जो जसं वय वाढत जाईल तस तसं नॅचरली किंवा स्वाभाविकरित्याही ह्याची लक्षणं कमी होत जातात.
1: ओके.
2: चंचलपणा कमी होत जातो, कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होत जातो. त्यामुळे प्रत्येक मुलाची ट्रीटमेंट वेगवेगळी असू शकते. एका मुलाला फक्त 3 ते 6 महिने औषधं लागू शकतात, तर कधी कधी थोड्या मुलांना त्याच्यापेक्षा जास्त, कधी कधी 1-2 वर्ष लागू शकतात. अगदी कमी प्रमाणात म्हणजे 10-15% लोकांना इतकंच ही औषधं भरपूर वर्ष लागतात, म्हणजे 10-15 वर्ष लागू शकतात. मग हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस असतो की माझा उद्देश काय ट्रीटमेंटचा, की क्लासरूम मध्ये फक्त शांत राहणं. त्याच्यासाठी भरपूर वर्ष किंवा भरपूर महिने ट्रीटमेंटची गरज लागत नाही. त्याचबरोबर नाही, मला वाटते की अभ्यासात मी चांगली प्रगती करावी, कॉन्सन्ट्रेशनमुळे मला कॉलेजमध्येही प्रॉब्लेम होतो, मग त्यावेळेला ही औषधं आपण कंटिन्यू केली जातात. औषधं घेण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. थोडे मुलं किंवा पालक कंटिन्युअस घेतात, थोडी मुलं ब्रेक घेऊन घेतात, थोडी मुलं फक्त एक्झामच्या वेळेला घेतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे ही औषधं घेतली जातात आणि प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईसनुसार सुद्धा ही औषधं घेऊ शकतो.
1: ओके. याच्यामध्ये सर मग आता काही मुलांना असा प्रॉब्लेम असतो की ते रेग्युलर स्टडी करतात आणि मग नेमकं त्यांना परीक्षेच्या वेळी काहीच आठवत नाही किंवा थोडंफार काहीतरी आठवतं, मग हाही ह्याच्यामध्ये ADHD मध्ये मोडतो की त्यांचा काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असू शकतो?
2: वेगळा प्रॉब्लेम असू शकतो. ADHD मध्ये मुलांना रेग्युलर अभ्यास करणं जरा मुश्किल होते, कारण एका जागी बसणं, कॉन्सन्ट्रेशन करणं, फोकस करणं ह्या गोष्टी. थोडी मुलं असतात ती रेग्युलर स्टडी करतात पण एक्झामच्या आधी एकदम दचकतात किंवा घाबरतात. मला एक्झाम फोबिया म्हणू शकतो आपण, किंवा एकदम कधी कधी काय होते की एक्झाम आहे म्हटल्यावर नर्वस होतात किंवा घाबरायला सुरू करतात किंवा वाचलेलं ब्लँक होते म्हणतात. हा मोस्टली एक्झाम फोबिया किंवा एक्झामच्या वेळेला जे काही तणाव आणि स्ट्रेस होतो त्याचा प्रकार असू शकतो आणि ADHDचा प्रकार मोस्टली नसतो.
1: मग ह्याच्यामध्ये ADHD झाल्यानंतर आपण कुणाकडे नेमकं ट्रीटमेंट घ्यावा आणि काउन्सिलिंगची गरज असते का?
2: होय. तर ADHD सर्वात महत्वाचं असतं की हे निदान करणं आणि हे निदान डॉक्टरांच्याकडून केलं जातं. मग त्याच्यासाठी पिडियाट्रिशियन असतात किंवा बाल मनोरोग तज्ञ असतात की ह्यांच्याकडून हे निदान केलं जातं. त्याच्याबरोबर ट्रीटमेंट जर लक्षणं सौम्य असतील तर काउन्सिलिंग आणि थेरपी, जसं मी म्हटलं, तर त्या काउन्सिलिंग थेरपीमध्ये मुलांची मनोएकाग्रता वाढवण्यासाठी ऍक्टिव्हिटीज असतात, जसं की कलरिंग, पेंटिंग, स्पोर्ट्स, त्याचबरोबर पझल्स, मेजेस, त्याच्याबरोबर आर्ट रिलेटेड वर्क्स असतात. त्याच्यामुळे मुलांची कॉन्सन्ट्रेशन वाढू शकते. जर लक्षणं मध्यम आणि तीव्र स्वरूपाची असतील तर मग त्याला ट्रीटमेंटची गरज असते जी प्रोफेशनल्स कडून, म्हणजे सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट, चाइल्ड सायकॅट्रिस्ट ज्यांना आपण म्हणतो, किंवा न्यूरोलॉजिस्ट म्हणतो, तर अशा डॉक्टरांच्या कडून ह्या ट्रीटमेंटची त्यांना गरज असते.
1: मग ADHD झालेल्या मुलांसाठी आपण आणखीन काय सांगू शकतो की त्यांनी कसे स्वतःमध्ये बदल करून घ्यावेत? आता पालकांचा रोल तरी आपण सांगून दिला, शिक्षकांचाही सांगितला, पण त्यांनाही स्वतःमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करू शकतात का?
2: नक्की ते प्रयत्न करू शकतात आणि भरपूर मुलं अशी आपल्याला येतात आणि भेटतात की जी स्वतः त्रस्त असतात की माझं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, मी कसं इम्प्रूव्ह करू शकतो, मला राग फार येतो, मी कसा कमी करू शकतो, मला अभ्यासात चांगलं करायचं आहे, मार्क्स चांगले घ्यायचे आहेत, मी कसं करू शकतो, त्याचबरोबर मुलांशी माझी भांडणं फार होतात किंवा मला एक्सक्लूड केलं जातंय की मी फोन भरपूर वापरतोय किंवा एका जागी शांत बसू शकत नाही, तर अशा भरपूर प्रश्नांनी मुलं आपल्याकडे येतात. आणि जर मुलाची क्षमता असेल आणि तयारी असेल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार ही चेंजेस करू शकतात. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो की थेरपीमध्ये त्यांचं एक रुटीन फिक्स करतो आणि मुलांना जबाबदारी देतो की तुम्ही जबाबदारी घ्या. आता आपल्याला रिमाइंडर्स ठेवून घेणं, म्हणजे शाळेहून आल्यानंतर मला कुठल्या प्रकारे माझा अभ्यास करता येईल, जर मी डिस्ट्रॅक्ट होत असेल तर त्याच्यासाठी रिमाइंडर्स फोनमध्ये अलार्म्स ठेवून घेऊन किंवा दुसऱ्यांची मदत घेऊन तर स्वतः जबाबदारी घेणं हे शिकवलं जातं मुलांना. त्याचबरोबर ज्या मुलांना अति आवेश किंवा राग नियंत्रित करणं हा प्रॉब्लेम होत असेल तर त्यांना अँगर मॅनेजमेंटचे काउन्सिलिंग आणि धडे दिले जातात की त्यांना प्रिपेअर केलं जातं मेंटली की ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट केलेलं बरं असतं आणि तुम्ही जे रिॲक्ट केलं किंवा अँगर एक्सप्रेस केले की ते बरोबर आहे की नाही. मग हे आपत समालोचनातून आणि काउन्सिलिंगद्वारा मुलांना शिकवलं जातं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ADHDला ओळखणं. मुलांना जसजसं मूल वाढत जाईल म्हणजे 12-13 वर्षाचं होत जाईल अवघडावस्थेत येतात त्यावेळेला मुलांना प्रश्न पडतात की माझ्याबद्दल हे असं का होते. त्यांना ही जाणीव करून देणं की हा ADHDचा प्रकार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यासाठी स्वतः काय करू शकता. मग ते काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर मुलांना स्वतःबरोबर घेऊन त्यांना ह्या गोष्टी शिकवणं आणि काउन्सिलिंग करणं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात जसजसं मुलं वाढत जातात.
1: मग आता काही वेळेला सर बघतो आपण की लहानपणापासून एखादं मूल शांत स्वभावाचं असतं अगदीच म्हणजे शांत काय खोडकरपणा नाही काय नाही आणि अचानक म्हणजे किशोर वयात आल्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये अचानक बदल होतो मग चिडचिडेपणा वाढतो किंवा बोलले जात नाहीत किंवा एक्सप्रेस करत नाहीत स्वतःला किंवा काही कम्युनिकेशन गॅप असेल किंवा कम्युनिकेट करत नाहीत घरच्यांशी असे सगळे जरा बदल आपल्याला दिसून येतात रागीट स्वभाव होणं मग हे ADHDचा भाग असू शकतो का.
2: ADHD डायग्नोस करणं किंवा निदान करणं एक महत्वाचा टप्पा म्हणजे मी जी लक्षणं सांगितली ती लक्षणं 12 वर्ष वयाच्या आधीच आपल्याला दिसून यायला पाहिजे.
1: अच्छा.
2: जर 12 वर्षानंतर दिसून येत असतील तर ते ADHD नव्हे.
1: ओके.
2: मग पौगंडावस्थेत आल्यानंतर मुलं जर रागीट होत असतील किंवा ऐकत नसतील किंवा ते कॉन्सन्ट्रेशन करत नसतील मग त्याला वेगवेगळे कारणं असू शकतात. कधी कधी त्यांना त्यांच्या मैत्रीतून एक्सक्लूड केलेलं असते घरातले काही प्रॉब्लेम चालू असतात किंवा अभ्यासात मागे पडत असतात किंवा वेगवेगळे कारणं असू शकतात डिप्रेशन असू शकते किंवा स्ट्रेस असू शकते त्यामुळेही त्यांचं बिहेवियर असं चेंज होऊ शकते. मोस्टली जर 12 वर्षानंतर ही लक्षणं आपल्याला दिसून येत असतील तर ते ADHD आपण त्याला म्हणू शकत.
1: ओके. म्हणजे असंही शंका लोकांच्या मनामध्ये असते की आतापर्यंत व्यवस्थितच होता शांत होता सगळं ऐकायचं आणि अचानक असा हा बदल झालाय मग याला काय समजावं असं होतं.
2: मग सगळ्यात महत्वाचं असतं की त्यावेळेस निदान करून घेणं की मुलाच्या मनात काय चाललंय मुलाला कुठल्या गोष्टीनं त्रास होतोय. जे आपल्याला बिहेवियर दिसतात की मूल रागिष्ट होतंय किंवा एका वयात आल्यानंतर त्याचं बिहेवियर चेंज झालंय पण त्याला कारण असतात. कारण असतात आणि ती ओळखणं आणि ते मॅनेज करणं. जर डिप्रेशन असेल तर त्याला आपण ट्रीट करणं. जर काही फ्रेंडशिपमध्ये इश्यू होत असतील तर ते कसं मुलाला हँडल करायला शिकवणं. फॅमिलीमधले प्रॉब्लेम असतील तर कधी कधी आई वडिलांना काउन्सिलिंगची गरज असते मग ते करू शकतो. कधी कधी ड्रग्स स्मोकिंग अशा गोष्टी चालू असतात त्याच्यामुळे इरिटेशन वगैरे वाढत असते मग ते हँडल करणं. मग ह्या वयात महत्वाचं असतं की प्रॉब्लेम ओळखणं आणि त्याप्रकारे हँडल करणं. त्याच्याशिवाय पालकांनी मुलाबरोबर आता फक्त ऑर्डर देऊन किंवा मी सांगेल तसं तू ऐकायला पाहिजे हा पवित्रही चुकीचा असतो. ह्यावेळेत मुलाशी संवाद साधणं फ्रेंड सारखं बोलणं त्यांच्या रिकाम्या वेळेत त्यांना वेळ देणं आणि एक फ्रेंडली नेचर असायला पाहिजे ज्यामध्ये मुलं ओपन अप होऊ शकतात पेरेंट्सशी आणि मग आपल्याबरोबर आपली मदत मागू शकतात की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि मग एकत्र आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हा पवित्रा पेरेंट्सनी घेतलेला बरा असतो.
1: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण काय सांगू म्हणजे पालक शिक्षक आणि एकंदरीतच हा समाज की त्यांनी ADHD मुलांच्याकडे कसं बघावं किंवा त्यांच्याकडून त्यांचा रोल काय असावा अशा मुलांसोबत बिहेव करताना.
2: मूल खोडकर आहे किंवा मूल मुद्दाम असं करतं किंवा मूल आळशी आहे ही जे काही आपण वाक्य ऐकतो तर त्याच्या मागे कुठे ना कुठे आपल्याला बघावं लागेल आणि ओळखावं लागेल की ह्या मुलाला ADHD तर नाही ना. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी किंवा मनोएकाग्रतेची कमतरता आणि चंचल स्वभाव अति आवेश बिहेवियर. तर प्रत्येकाने जी मुलं खोडकर आहेत किंवा जी मुलं ऐकत नाहीत किंवा जी मुलं अभ्यासात मागे पडत आहेत किंवा कॉन्सन्ट्रेशन क्षमता कमी आहे प्रत्येक मुलाला हा आपण कुठेतरी मनात विचार असायला पाहिजे की या मुलाला ADHD असू शकतं का. म्हणजे हा एक भरपूर कॉमन प्रकार आहे आणि असा कॉमन प्रकार आहे आणि ज्याला ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि ड्रॅमॅटिकली चेंजेस आपल्याला दिसून येतात ट्रीटमेंट दिल्याने. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर प्रमाणात वाढतं त्यांची गुणवत्ता सुधारते सगळ्यांच्या बरोबर बिहेवियर चांगलं होतं. त्यामुळे पालकांनी अगदी लहान वयात 3, 4, 5 वर्ष वयात ही लक्षणं दिसून येतात त्यावेळेला आपण हे ओळखणं. वर्गात जर एक दोन मुलं खोडकर असतील आणि ज्यांच्यामुळे भरपूर त्रास होत असेल तर त्यांना प्रॉपरली सायकोलॉजिस्ट किंवा डॉक्टरांच्याकडे रेफर करणं आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी मदत करणं. त्याचबरोबर क्लासरूममध्ये जे काही बदल करायला पाहिजे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. त्याचबरोबर ओव्हरऑल समाजानं एक पवित्रा घ्यायला पाहिजे की ही मुलं मुद्दामहून अशी वागत नाहीत किंवा खोडकर बुद्धी नाही आहे, पण त्यांच्या मेंदूची संरचना अशी आहे की ज्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि अतिचंचल प्रकार आहे तो वयोमानानुसार इम्प्रूव्ह होत जातो. पण त्या वेळेत आपण त्यांना कशी मदत करू शकतो तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांना मदत करणं गरजेचं आहे.
1: बरोबर, थँक्यू सो मच सर या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर विनायक कोपाडे यांना ऐकत होतो. केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बाल मनोरोग तज्ञ म्हणून ते आहेत आणि त्याचसोबत केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचे असोसिएट प्रोफेसर सुद्धा. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या बालविश्व या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहे स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी. हिचं नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल, बालिका आदर्शची ही विद्यार्थिनी आहे, 9वीत शिकते आणि सध्या तिने एक खूप धाडसाचं काम केलेलं आहे. ते काय होतं ते तिच्याशी बोलून आपण जाणून घेणारच आहोत. पण तिच्या या धाडसाबद्दल तिला रोटरी क्लब कडून सुद्धा सन्मानित केलं गेलं आणि सोबत लक्ष्मी हेबाळकर यांनी देखील तिचा गौरव केला. तर तिच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं काय केलंय तिनं ते जाणून घेणार आहोत. स्फूर्ती वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुझ्या धाडसाबद्दल आजच्या शोमध्ये आपण बोलणार आहोत, तर काय होता तो नेमका प्रसंग सुरुवातीपासून ऐकायला आवडेल.
1: 22 ऑगस्ट

0: रात्री 8:30 वाजता मी फर्स्ट गेटपासून लेफ्ट साईडनं यू टर्न घेत होते कारमध्ये बसून, आणि मला ती बाई दोन मुलांसोबत, एक वर्षाचं बाळ होतं आणि एक 4 वर्षाचं बाळ, असं हातात धरून ती ट्रॅकवरती जाताना मला दिसली. आणि दिसल्यानंतर मी बाबांना सांगितले, बाबा ती अशी अशी करते, पण बाबा फोनमध्ये असल्या कारणाने त्यांनी लक्ष दिले नाही. मग मी यू टर्न घेऊन आले, लगेच गाडीतनं उतरून पाठीमागे काही लोक थांबले होते, ती माझं ऐकत नव्हती. मी तिला ओढले, फार हे केले, पण ती ऐकत नव्हती. मग मी पाठीमागे लोक होते त्यांना सांगितले की मला तुमची मदत हवी आहे, आणि ती अशी अशी करते. मग त्यांनी आले, त्यांनी सुद्धा माझी मदत केली की त्यांना थांबवायला, आणि आम्ही तिला थांबवलो. ट्रेनचा आवाज येत होता, मग ट्रेन गेले, मग गेट ओपन झाला आणि बाबा तिकडं स्टेशन मास्टरला सांगायला गेले. मग स्टेशन मास्टर म्हणाले की तुम्ही पोलिसांना बोलवा म्हणून. मग आम्ही पोलिसांना हुडकलो सुद्धा. नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही पोलिसांना का हुडकतोय म्हणून, कारण आता ट्रॅकवरती येणं सुद्धा एक अपराध झालेला आहे. मग आम्ही पोलिसांना बघितलो नाही, त्या बाईकडे गेलो. मग तेवढ्यात लोक जमा झाली होती, लोक तिला फार शिव्या देत होते, तुला काय अक्कल आहे की नाही, या कवळ्या जीवानं घेऊन कशाला आलीस, तुला काय गरज होती इथे यायची. मग हे सगळं ऐकल्यानंतर ती एकच सांगितली, मुलांना ठेवून घ्या, मी जातो, मला जायचंय, एवढंच सांगत होती. मग आम्ही कोविडच्या अगोदरपासून निराशेत केंद्रामध्ये काम करतो. मग आम्ही तिला हे कळवलं की तुला जर घरी जायचं नसेल तर आम्हाला सांग, आम्ही तुला निराशेत केंद्रामध्ये सोडू, तिथं राहण्याची खायची सगळी व्यवस्था आहे, तिथं तुला सोडून येऊ. पण ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती, ती फक्त एवढं सांगत होती मुलांना ठेवून घ्या, मी जातो. मग एवढं सगळं घडत असताना तिच्या ओळखीच्या आले, आणि तिने म्हणाले की आमच्या ओळखीच्या आहे आणि आम्ही तिला घेऊन जातो. मग आम्ही सुद्धा तिला विचारलो की हे तुझ्या ओळखीचे आहेत का, म्हटल्यानंतर होय म्हणाली, आणि आम्ही त्यांच्याबरोबर तिला पाठवून दिलं आणि आम्ही पण तिथनं निघलो.
1: पण तिचं मनपरिवर्तन करण्याचा तू पुरेपूर प्रयत्न केला.
0: होय.
1: आणि तुझ्यासोबत अनेकही लोक होती, त्यांनी मदत केली, पण त्यांचं थोडंसं रिॲक्शन वेगळं होतं. अर्थात ते बरोबरच आहे त्या सिच्युएशनला, कारण थोडं रागवणंही गरजेचंच असतं, पण दोन्ही गोष्टी व्हायला हव्यात सोबतच, रागवणं पण पाहिजे आणि समजावून सांगणं पण पाहिजे. बर, मग याच्यानंतर मग काय झालं त्या लेडी सोबत, म्हणजे ती आता आहे का व्यवस्थित, त्याची काही चौकशी केली?
0: हा, एकदा चौकशी केली आम्ही आणि ती आता छान आहे, पण अजून त्या मनस्थितीतून अजून जरा असं बाहेर यायला पाहिजे असं वाटतंय. ती मुलांसोबत आता मस्त आहे.
1: पण जेव्हा तू तिच्याशी बोलत होतीस किंवा इतरही लोक तिच्याशी बोलत होते, तेव्हा तिनं काही असं रिझन वगैरे सांगितलं की का तिनं एवढी टोकाची भूमिका घेतली किंवा काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत तिच्यासोबत?
0: हो, आम्ही विचारपूस केलो तिच्याबरोबर. तिचं कर्ज झालं, फार कर्ज झालं, आणि बायका तिला खूप ओरडत होते आणि त्या मानसिक स्थितीमुळे ती त्या ट्रॅकवरती आली होती.
1: हजबंड नव्हते?
0: हजबंड आहेत.
1: अच्छा. बर, मग हे सगळं झालं स्फूर्ती, म्हणजे अचानक हे सगळी घटना घडली आणि अचानक तुझ्या डोक्यामध्ये असा विचार आला आणि तू एवढं धाडसाचं पाऊल उचललीस, एवढी स्टेप घेतलीस चांगली ज्याच्यामुळं तिघांचं आयुष्य वाचलं. पण असे अनेक असतात आपल्या आसपास जे या लेवलचा विचार करत असतात आणि इथपर्यंत जातात सुद्धा, काही सक्सेस होतात त्याच्यामध्ये ते करणं आणि काहींना असे तुझ्यासारखे लोक वाचवतात आणि त्यांना नवीन जीवनदान मिळतं. पण एवढंच करून उपयोगाचं नाही आहे, त्याच्या पुढेही आपली काही जबाबदारी असते की त्यांचं काय चाललंय काय नाही, म्हणजे व्यवस्थित जायलेत की नाही. अर्थात तू आता स्टुडंट आहेस, पण तुझ्यासारखे जे सोशल वर्क इतर करणारी लोक आहेत त्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी की त्यांचं पुढं काय चाललंय आणि व्यवस्थित आहे की नाही, त्यांची मनस्थिती बदलली की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. पण तुझ्या डोक्यात हे विचार आले, तू एवढी लहान आहेस, आता 9वीत शिकतेस, तर कसं काय म्हणजे या गोष्टी सगळ्या तुला सुचतात आणि पूर्वीपासून असे सगळे विचार आहेत का तुझे?
0: खरं तर हे प्रेरणा माझ्या आईबाबांकडून आणि माझ्या दिदीकडून आलेलं आहे. माझे आई बाबा आणि दिदी आम्ही सगळे निराशित केंद्रामध्ये काम करतो.
1: बर.
0: आणि दिदीला जे तिला जे रोख रक्कम मिळालेली आहे ती कधीच आपल्याकडे ठेवून घेतली नाही. ज्यांना गरज आहे, गरजू व्यक्ती आहेत, ती त्यांना सारखं दान करत असायची. आणि माझे बाबा सुद्धा निराश्रितांसाठी काम करतात.
1: अच्छा.
0: आणि ही प्रेरणा सगळी त्यांच्याकडून मिळालेली आहे आणि हे पण माझंच भाग्य.
1: छान. मग निराश्रित केंद्र आहे तिथं किती लोक आता आहेत आणि किती लोकांसाठी तुम्ही काम करताय, कुठं आहे ते, काय नाव त्याचं?
0: निराश्रित केंद्र हे दोन आहेत, म्हणजे एक महिलांसाठी आहे आणि एक पुरुषांसाठी आहे.
1: बरं.
0: दोन्ही मिळून बघितलं तर 50 जण असतील. आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. प्रत्येक सण तिकडे साजरे करतो आम्ही. कोणाचा वाढदिवस असेल, ते सगळं लग्न असेल, त्यांनी सगळे जेवण वगैरे आणून देतात तिकडे. आम्ही सुद्धा प्रत्येक सणामध्ये त्यांना काही ना काहीतरी सुपूर्त करत असतो. जसं की आता आम्ही त्यांना वॉकिंग स्टिक आणि चप्पल, स्वेटर्स आणि कोविड वॅक्सिन सुद्धा, त्यांना पहिलं लसीकरण आणि दुसरं लसीकरण दोन्ही सुद्धा दिलेलं आहे. असं आम्ही काम करतो.
1: छान, ग्रेट. म्हणजे तुमची पूर्ण फॅमिलीज याच्यामध्ये गुंतलेली असते.
0: हो.
1: मग स्फूर्ती, तू स्कूलला जातेस, मग स्कूलचा अभ्यास आणि या सगळ्या इतर ऍक्टिव्हिटीज तुझ्या काही असतील, आणि हे सगळं काम कसं काय मॅनेज होतं?
0: ह्याच्यासाठी मी टाइम टेबल बनवले.
1: बर.
0: जे टाइम टेबल प्रमाणे त्या त्या वेळेला ते काम. आणि अभ्यास हे शाळेत तर असतंच, पण घरी येऊन सुद्धा होतं. आणि शाळेत सुद्धा ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात, ते सुद्धा मॅनेज आणि अभ्यास मॅनेज करणं हे बरोबर आहे.
1: बर. म्हणजे टाइम टेबल बनवल्यामुळे आणि ते पाळल्यामुळं तुला इझी जात.
0: हो.
1: बर. शाळेमध्ये कशी आहेस?
0: शाळेमध्ये अभ्यासात आहे लेवल, म्हणजे इक्वल ठेवायचं सगळं. कल्चरल ऍक्टिव्हिटीज, सिंगिंग, डान्सिंग, ऍक्टिंग, सगळं काही मॅनेज करते. आणि मी पहिली ते 10वी पर्यंत मुलींना डान्स शिकवते स्कूलमध्ये. आणि सिंगिंग सुद्धा.
1: बर.
0: ऍक्टिंग पण. आणि टीचर्स सुद्धा माझं सारखं आठवण काढत असतात, सवाश्री पाहिजे इकडे असं.
1: म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहेस तू, म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतेस. छान. मग गाणं म्हणण्याची आवड आहे तुला?
0: हो.
1: शिकलीस कुठं?
0: हा, रेणुका सरमळकर टीचर शिकवतात.
1: बर.
0: आमचं पोवाड्याचं टीम आहे. आणि आम्ही गाणं सुद्धा करतो आणि पोवाडा सुद्धा गातो.
1: अरे वा. मग आता एखादं छानस गाणं ऐकवतेस का आमच्या लिस्नरसाठी?
0: हा, आता गणपतीचं आगमन आहे आणि त्याच्यासाठी मी गणपतीचीच गाणी म्हणणार.
1: बर.

0: धन्यवाद.
1: खूप सुंदर स्फूर्ती आणि आवाजही तुझा खूप छान आहे. मग गाण्यांची प्रॅक्टिस तू किती वेळ करतेस?
0: हे आमचं फक्त कार्यक्रमाच्या वेळेला असतं
1: तेवढं.
0: हा, एक महिना अगोदर. आणि हे पोवाड्याच्या कार्यक्रमाबरोबर गाण्याचे कार्यक्रम सुद्धा असतात, हे तेव्हा एवढंच प्रॅक्टिस होतं.
2: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणू ध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

0: मग तू डान्सही करतेस म्हणतेस आणि तू शिकवतेस सुद्धा, मग त्याचं प्रॅक्टिस करतेस तू?
1: नाही, पण असं मध्ये मध्ये असतं चालू एंटरटेनमेंट साठी.
0: अच्छा, म्हणजे असंच शिकलीस तू?
1: हा.
0: ओके, मग स्फूर्ती म्हणजे तू स्वतः टाइम टेबल बनवलीस आणि त्यानुसार तू कामही करतेस, पण तुझ्यासारखे बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यांना असं सगळं मॅनेज करणं शक्यतो जमत नाही आणि मोबाईल वरती खूप सारा वेळ आपण घालवतो, मुलांच्या सोबत आमचाही वेळ खूपसा जातो सोशल मीडियावरती. सो असे जे स्टुडंट्स आहेत, असे जे आहेत विद्यार्थी, त्यांना तू काय सांगशील?
1: फोन हे चांगलंच आहे आणि वाईट सुद्धा आहे. आपण फोनवरती जास्ती वेळ राहायचं नाही, कारण त्याच्यामुळं आपल्याला आजार पण निर्माण होतात. जितकं गरजेचं आहे तितकंच वापरायला पाहिजे. काहीतरी काम असेल, हा 5 मिनिटं धरायचं आणि ठेवायचं, एवढंच असतं. आणि बाकीच्या वेळेला ते फोन धरणं हे फार चुकीचं आहे असं मला वाटतंय. लोकांनी शक्यतो फोनला जर थोडं दूरच करायला पाहिजे, कारण पहिल्याच्या काळात फोन हे नव्हतं, पत्र होतं, पत्राद्वारे सगळं काम केलं जायचं. तर हे फोन येऊन खूप आता सगळं डिजिटल झालेलं आहे, सगळ्यांचे वेळ कमी आहे. पण फोनमुळे ना आपण परिवारमध्ये सगळ्यांना टाइम देणं जमत नाही, कारण जास्तीत जास्त वेळ आपण फोनवरती घालवतो. आता जसं की कोविडमध्ये जास्ती असं हे नव्हतं, म्हणजे लोक कामाला जायची, वेळ द्यायला जात नव्हतं. मग मी पण ते रिअलाइज केले की परिवारसोबत वेळ आपण किती तास घालवतो हे मला कळालं. कारण पूर्ण दिवस मी आई बाबांसोबत आणि दिदीसोबत होते, पण पहिला असं नव्हतं. मी फार कमी वेळ द्यायचे आणि त्यांनी सुद्धा मला कमी वेळ द्यायचे. पण तेव्हा कळालं की हा, आपण परिवाराला टाइम द्यायला हवं, पहिलीची आठवण काढून द्यायचं, असं सगळं होत असतं. आणि मला ते कळालं की फोन किती वाईट आहे आणि चांगलं सुद्धा आहे.
0: म्हणजे आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ त्यावरती डिपेंड आहे. मग त्याचा चांगलाही फायदा होऊ शकतो आणि वाईटही होऊ शकतो, ते आपल्या हातात आहे. पण तेवढं आपल्या मनावरती कंट्रोल हवं, ते ठेवणं खूप गरजेचं आहे.
1: हो,
0: होय ना. बर, मग आता शाळेचंही तू सांगितलेस, अभ्यासही तुझा व्यवस्थित असतो, मग पुढं होऊन काय, मोठं होऊन काय बनायचं आहे असं काही ठरवलेस?
1: हा, ठरवले की IPS IAS असं व्हायची इच्छा आहे. आणि माझ्या आई बाबांना सुद्धा तेच वाटतं की मोठी होऊन मी तसं बनायचं आणि या देशासाठी या जगासाठी काहीतरी काम करायचं असं इच्छा आहे.
0: छान स्फूर्ती, तुझ्या ह्या स्वप्नासाठी आतापासूनच तू तयारी कर आणि त्यासाठी वेणधुणीच्या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आताच जे तुझं काम आहे, एवढं धाडस तू केलीस मोठं, त्याप्रमाणेच तेच थॉट्स मनामध्ये कायम तुझ्या राहू देत, तसेच एकमेकांना मदत करणं असेल किंवा प्रामाणिक राहणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण कायम सोबत घेऊन राहिलं पाहिजे. आणि तुझ्या धाडसासाठी सुद्धा अर्थात आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन तुझं की एवढी लहान असून तुला एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि तू असा प्रयत्न केलीस. सो खूपच चांगली गोष्ट आहे स्फूर्ती. मग घरी कोण कोण असतं?
1: घरी मी, आई बाबा आणि दिदी आणि आजी असतो.
0: बरं, हा. मग जसं तू कोविडचा एक्सपिरियन्स सांगितलीस की त्या दरम्यान तुला समजलं की फॅमिली सोबत टाइम घालवणं किती महत्वाचं असतं आणि किती छान वाटतं त्यावेळी, तर त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना वेळ देत नव्हता असंही तू म्हटलीस, अर्थात तूही देत नव्हतीस आणि पॅरेंट्स कडूनही कमी व्हायचं, तेव्हा तो जो वेळ होता तो अतिशय चांगला गेला आणि तसंच पुढं चालू ठेवलाय तुम्ही, अशी आशा आहे किंवा अपेक्षा आहे की असंच चालू असेल. मग या दरम्यान खूप लोकांना या गोष्टीचा अनुभव आला अर्थात की फॅमिली सोबत राहणं किती गरजेचं आहे आणि राहिल्यानंतर कसं फील होतं. मग जसा फोनचा उपयोग आपण करतो आणि फोनमुळं जशी आपली फॅमिली लांब जाते आणि बाहेरची लोक फोनवरती कनेक्टेड असतात जी प्रत्यक्षात नसतात, पण प्रत्यक्ष वेळ घालवणं आणि प्रत्यक्ष बोलणं एकमेकांशी ते खूप महत्वाचं आहे.
1: आणि एक की फोनमध्ये जे लोक असतात ना ते काही क्षणासाठी असतात, परमनंट नसतात, जसे की आई वडील नातेवाईक, तसं हे फोनमधले लोक नसतात. काम झालं की जायचं अशी असते.
0: बरोबर, तुझ्या एज ग्रुपच्या मुलांना एवढी गोष्ट समजली तर खूप झालं, कारण आताच्या मुलांना ते लक्षात येणं खूप कठीण जातं आणि पालकांना ते समजावणं खूप कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त.

0: शिकून घेण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. आणि आमच्या शाळेमध्ये फक्त अभ्यासच नव्हे तर खेळ पण असतात, जसं की हॉलीबॉल, थ्रो बॉल, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, अशा अनेक प्रकारचे खेळ आहेत. आणि त्याच्यात सुद्धा आमचं शाळा हाय लेवल आहे असं म्हणू शकतो. फेमस आहे आमची शाळा खेळण्यात. कुठेही गेली की पहिलं दुसरं नंबर असतच, कमीत कमी दुसरं नाही तर पहिलं असतच. आणि आमच्या शाळेमध्ये ATL आहे, जसं की डिजिटल, अनेक रोबोट्स तयार करायचे, असे सगळे प्रकार आहेत. विज्ञान प्रयोगशाळा सुद्धा आहे. अनेक कार्यक्रम सुद्धा होतात शाळेत, महिन्यात 3-4 वेळा तर कार्यक्रम असतातच. आणि त्याच्यात सगळ्यांना आनंद पण मिळतं आणि शिकायलाही मिळतं. आमची शाळा खरी विद्या मंदिर आहे अशी मला वाटते.
1: छान स्फूर्ती. मग मला सांग, ही जी घटना आता घडली नुकतीच, त्याच्यानंतर तुला स्वतःच्या आयुष्यामध्ये काही फरक पडलाय असं वाटतं का?
0: हो, आता येता जाता लोक फार बोलत आहेत, छान काम केलीस, आम्हाला प्राऊड फील होत, गॉड ब्लेस यू, असं सगळे कमेंट्स देतात. आणि मी शाळेत सुद्धा जाते तेव्हा सगळे दीदी छान आहेस, बरी आहेस का असं म्हणून विचारतात. आणि माझ्या जीवनात एक आनंदाचा प्रसंग घडला की मी त्या बाईला वाचवले आणि ते माझ्या मनाला एकदम छान वाटलं, आनंद झाला वेगळं, एक वेगळं आनंद भेटलं असं मला वाटतं. आणि जर मी त्या बाईला बघून जर सोडले असते तर ते माझ्या मनाला असं सतत भासलं असतं की ती माझ्यामुळं गेली. आणि फक्त तीच नाही तर ते लहान दोन जीव होते ते सुद्धा माझ्यामुळेच गेले असं वाटलं असतं. ते एक सुख आणि एक आनंद ते वेगळंच आहे.
1: म्हणजे त्या गोष्टीचं तुला खूप समाधान आहे की तुझ्यामुळं एवढे एक 3 जीव वाचले गेले. छान. खरंच ना, म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्या आसपास होत असतात जिथं कधीतरी आपले प्रयत्न कमी पडतात आणि मग ती गोष्ट आपल्याला कायम लागत राहते मनाला की हे असं आपण त्यावेळी केलं असतं तर बरं झालं असतं, कदाचित असं झालं नसतं. पण त्या त्या सिच्युएशनवरती पण डिपेंड आहे आणि त्यावेळी तसं सुचलंही पाहिजे मेन, म्हणजे नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं. स्फूर्ती, शेवटी म्हणजे आई वडिलांच्या अपेक्षा तर तू सांगितलीस, त्याही तू पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेस. आता सध्या तू 9वीत आहेस, पण मला वाटतं तुझं जे शेड्यूल तू सांगितलीस त्याप्रमाणे तुझ्या आई वडिलांना जास्त काही तुझ्याकडे लक्ष देण्याची गरज पडत असेल असं वाटत नाही. आणि तुझं तू व्यवस्थित सगळं सेटल करून घेतलेली आहे.
0: ही सगळी प्रेरणा माझ्या आई बाबांकडून चालली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना पण असं काही वाटत नाही असं वाटतं. आणि हे सगळे संस्कार आणि हे सगळी जे माझ्यावरती आलेली जबाबदारी ते सगळं बाबांमुळेच आहे.
1: छान.
0: त्यांनी शिकवलंय की असं वागायचं, असं करायचं आणि हे सगळं त्यांच्यामुळेच.
1: मग तुझी दीदी कितवीत आहे?
0: दीदीचं आता BA 3rd इयर चालू आहे.
1: बर.
0: आणि ती आता फायनल एक्झाम चालू आहे, ती त्याची तयारी करते.
1: मग तीही काही अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये असते का?
0: हो, ती सुद्धा डान्सर, ऍक्टर, सिंगर, कीर्तनकार, सोशल वर्कर सगळे आहे.
1: आणि छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि एवढं सगळं छान काम केली असतो तेव्हा पुन्हा एकदा अभिनंदन तुझं.
0: धन्यवाद.
1: तुझ्या आणखीन काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत का जे आपण सांगू शकू?
0: हो, मी कविता सुद्धा लिहिते आणि लेखन करणं पण माझं आवडीचं आहे.
1: बर.
0: आणि मतदान जागृती आम्ही करतो. हा, माझी दीदी आणि मी मिळून. आणि एक मतदान जागृतीमध्ये जसं की आता बिहारचं झालं, दिल्लीचं झालं, कर्नाटकाचं सुद्धा झालं, आता अशा मतदानमध्ये निवडणूक चालतात त्याच्यामध्ये आम्ही मतदान जागृती करतो की लोकांना असं समजावतो की कोणीही काही आमिष देत असेल तर त्याच्याकडे जाऊ नका, कारण देतात पण नंतर ते पूर्ण करत नाही. आणि योग्य तो जो आहे म्हणजे मंत्री वगैरे त्याला निवडून द्या,
1: जो
0: योग्य उमेदवाराला निवडून द्या जो आपल्या देशाची भलाईसाठी विचार करेल असं.
1: मग असे ज्यावेळी प्रयत्न तुम्ही करत असता म्हणजे तुमच्या एज मधली तेव्हा समोरच्याकडून काय रिस्पॉन्स भेटतो?
0: सगळे म्हणतात की छान काम करायला, कारण हे देशाच्या भविष्यासाठी जे काम आहे ते सगळ्यांनाच आवडतं, कोणाला आवडत नाही असं नाही. आणि काही जण आहेत की ते बघू

0: सुद्धा दुर्लक्ष करतात. आणि योग्य तो उमेदवार पाहिजे असं सगळ्यांच्या मनात असतं. सगळ्यांची प्रतिक्रिया खूप चांगली असते आणि सगळे सपोर्ट करणारे पण असतात.
1: पण करायच्या वेळी वेगळंच होतं.
0: हो. मला माझे क्लास टीचर सुजाता देसाई टीचर म्हणून आणि शिक्षक वर्गांचं, खास करून मुख्याध्यापकांचं म्हणजे नागेश डोनकरी सर यांचा मला हात आहे. ते सारखं मला प्रोत्साहन करतात, तू काहीही करशील, आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे असं सांगतात. आणि मला नीता कुलकर्णी यांच्याकडून प्रेरणा मिळाली की ते मला अभिनय शिकवतात आणि त्यांच्यामुळं मी आज इथे आहे. मला त्यांनी अनेक स्टेज मिळून दिले. रेणुका सरमळकर टीचर, मी सांगितले की त्यांनी पोवाडा गायन वगैरे शिकवतात, त्यांनी सुद्धा मला अनेक कार्यक्रमासाठी येऊन जातात आणि त्यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे. आणि यांचं नाव मी कधी विसरू शकणार नाही, कारण त्यांच्यामुळं मी आज इथवर आहे हे सांगते.
1: ओके. स्फूर्ती, मला सांग की कविताही लिहितेस तू, मग ती लेखनाची आवड कशी काय निर्माण झाली?
0: लेखनाची आवड म्हणजे पुस्तकात आता कविता पाठ वगैरे असतं, त्याच्यातून मला प्रेरणा मिळायचं की हा आम्ही पण असं काहीतरी बनलं पाहिजे. आणि 6वीत मी असताना एक कविता लिहिलेले आणि ते माझ्या मैत्रिणींनी माझं बुक काढून टीचरला वाचून दाखवले होते आणि मला न सांगता. आणि मला टीचर असं बोलवले होते की स्टाफ रूम मध्ये, तू इतकं छान कविता लिहितेस, आता तू लिहायलाच पाहिजेत. मग शाळेवरती काही कार्यक्रम असेल तर माझ्याकडून लिहून घेतात. आणि हे सगळं 6वीपासून चालू झालं माझं.
1: अरे वा. मग एखादी कविता ऐकायला आवडेल तुझी?
0: हो, नक्की. मी शिवाजी महाराजांवरती एक कविता लिहिली होती, तेच तुमच्या समोर सादर करते. कळते आजाम हा त्या शूरवीरांची कथा, कळते आजाम हा त्या शूरवीरांची कथा, स्मरण करू आता शिवरायांची गाथा. धन्य धन्य ते पुत्र, आऊ जिजाऊंच्या पोटी घेतले जन्म, राज्याभिषेकाला ज्यांच्या 350वे वर्ष, नाव त्यांचे छत्रपती शिवराय. शिवनेरीचे शिव, रायगडाचे राय, ज्यांना आम्ही पुजतो ते आमचे छत्रपती शिवराय, ते आमचे छत्रपती शिवराय. धन्यवाद.
1: हे ऐकल्यानंतर नक्कीच पोवाड्याची सुद्धा आठवण झाली स्फूर्ती, आणि पोवाड्याचा एक कार्यक्रम नक्कीच तुमचा ग्रुप त्याला तू घेऊन येशील असं आशा करते मी.
0: आणि
2: हाय, दिस इज अंजली गायकवाड
3: अँड नंदिनी गायकवाड, यू आर लिस्निंग टू युअर फेवरेट रेडिओ वेणुध्वनी 90.4 FM केएलई कंट्री.

0: शेवटी जाताच जाता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण कार्यक्रमामध्ये ऐकूया नंतर, ते कुठलं असेल?
1: गाणं असं नाही की सगळेच गाणी छान आहेत, पण लहानपणीचं एक खेळाची गाणी मला आठवते, ती माझी खूप आवडीची आहे आणि ती ऐकवते मी.
2: भात

पहाटे दुसऱ्या फाटा तुझ्या गावचा वारा, तुझ्या गावचा वारा। पण राजाला उशिरा कळली, पण राजाला

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
0: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಕಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

0: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून ए प्लस मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, पीएचएफआय कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. एनआयएच, आयसीएमआर आणि यूएनएसडब्ल्यू ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: Karnataka Lingayat Education Society, Belagavi. Turn your dream into a medical career. KLE NEET Repeater Batch now in Belagavi. Admissions are now open. Special concessions for KLE students and meritorious students. Free coaching for students who scored 400 plus marks in NEET 2026. Separate hostel facilities for boys and girls. First batch has already commenced from 3rd August 2026. Don't delay. Take the next step towards your dream of becoming a doctor. For more information, contact 9912340860. 68 or 938

0: सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: केळी संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312 4703 62 आणि 9448998

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OPD नंबर 16 येते. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
1: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
1: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
2: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ.
1: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312552500 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
2: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: Attention all aspiring health leaders. Here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a five-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our two-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more, plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahed.edu.in. For more information, visit CAHED JNMC Campus, Nehru Nagar, Belagavi or call 0831-244-444, extension 4327.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: ಇದೀಗ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ವಾರ್ತೆಗಳು. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರಸ್ತುತಿ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: पहिल्यांदा हुबळी मध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.